ज्ञानामाशयः ब्रह्मतर्कस्तवे प्रतिपादितः श्रीमदप्पय्यदीक्षितेन्द्रैः गङ्गाधृता न भवता शिवपावनीति नास्वादितो मधुर इत्यपि कालकूटः संरक्षणाय जगतां करुणातिरेकात् कर्मद्वयं कलितमेतदनन्यसाध्यम् इत्यनेन श्लोकेन अत्र मध्वाचार्यादिभिर्वैष्णवाचार्यैः रुद्रस्य यशसोऽर्थाय स्वयं विष्णुर्विषं प्रभुः न संजहरे समर्थोऽपि वायुं चोचे प्रशान्तये इत्याद्युक्तं वचनजातम् अपास्तम् भगवतो नारायणस्य अचिन्त्याद्भुतगुणमहिमविभूतिवैभवनिरूपणपरे श्रीमद्भागवते प्रबन्धे परब्रह्मकोटिभूतः सदाशिवोऽपि स्तुतः इति स्फुटमेव वायुं चोचे प्रशान्तये इति कालकूटभक्षणादपि शिवस्य सुखितत्वे वायुदेवसहायत्वोपन्यासः क्वचिदपि न पुराणेषु श्रुतः कालकूटभक्षणसमर्थत्वे तद्भक्षणादपि सुखितत्वे च हेतुः शिवस्य पराक्रमः इत्येव व्यासाचार्याणाम् उक्तिः तत्र वायुदेवसहायत्वकथनं व्यासाचार्यैः नोक्तम् इति निश्चप्रचमेव श्रीवैष्णवाचार्याः अपि स्वग्रन्थेषु क्वचिदपि वायुना विशासनं न प्रोचुः अपि तु सदाशिवात् पूर्वं विष्णुना हालाहलविशासनं तदवशिष्टबिन्दुमात्रस्यैव विषस्य शिवेनास्वादनं तस्मात् सदाशिवाद् विष्णोरुत्तमत्वं च प्रतिपादयन्ति केचित् श्रीवैष्णवाचार्याः अत्र सेश्वराः इति पदं सहेन्द्राः इति व्याख्यातं सत्यधर्मतीर्थैः तदप्यपास्तम् अत्र ईश्वरशब्दः विष्णवतारभूतं भगवन्तम् अजितं द्योतयतीति भागवतवचनात् वायुपुराणवचनाच्च स्पष्टम् वायुपुराणस्य चतुःपञ्चाशेऽध्याये ब्रह्माणं प्रति देवादीनां वचनं विषेणोत्तिष्ठमानेन कालानलसमत्विष निर्दग्धो रक्तगौराङ्गः कृतः कृष्णो जनार्दनः दृष्ट्वा तं रक्तगौराङ्गं कृतं कृष्णं जनार्दनं भीताः सर्वे वयं देवाः त्वामेव शरणं गताः इति अत्र कृष्णजनार्दनपदप्रयोगः भगवन्तम् अजितं द्योतयति देवैः शरणीकृतस्य ब्रह्मणः तान् प्रति प्रत्युक्तिः तस्य विष्णुरहं चापि सर्वे ते सुरपुङ्गवाः न शक्नुवन्ति वै सोढुं वेगमन्ये तु शङ्करात् इति अनेन विधिहर्यादिभिरप्यसाध्ये कर्मणि शिवस्य सुखविधायकत्वमुक्तं हालाहलविषराजाशने सकलपुराणवचः प्रख्यापितस्य शिवप्रभावस्य अनादेयः वेदवैदिकद्रोहः देवताद्रोहश्च तत्गरलभक्षणसमर्थं सदाशिवं नमश्चक्रुः देवासुराः इति भागवतस्य अग्रिमे श्लोके निरूप्यते विलोक्यतं देववरं त्रिलोक्याः भवाय देव्याभिमतं मुनीनाम् आसीनमद्रावपवर्गहेतोः तपोजुषाणं स्तुतिभिः प्रणेमुः इति अस्मिन्नध्याये प्रजापतिभिः कृता शिवस्तुतिः अवधेया सा हि ब्रह्मविष्णुपुरोगमैः देवासुरैः कृतं शिवप्रपदनं द्योतयति देवदेव महादेव भूतात्मन् भूतभावन त्राहिणशरणापन्नान् त्रैलोक्यदहनाद्विषात् इति प्रथमश्लोकः अत्र प्रजाः श्रीपार्वतीपतिमेव हरिहरयोः अभेदविषये संशयविपर्ययजननार्थं सङ्कलय्य स्तुवन्ति इत्येव अस्माकं मतं त्वच्छरणापन्नान् त्रैलोक्यदहनाद्विषात् त्राहि इति निष्कलं निष्क्रियं शान्तं निरवद्यं निरञ्जनम् इत्यादि श्रुतिस्मृतिसन्दोहसम्प्रतिपन्नस्य निरस्तकर्तृकर्मादिभेदप्रपञ्चस्य अखिलवाङ्मनसपथातीतस्य स्तुतिगोचरीकर्तुमशक्यस्य निर्गुणस्य शिवतत्त्वस्य परमशिवशब्दितं सगुणं रूपं स्तुतेरस्याः विषयः तत्र तत्र स्तुतिपदैः हरिरेव तु तद्गतः स्तूयते तो युक्तमेव गुणाधिक्यवचोपितो इति मध्वाचार्यैः प्रकटितः आशयः अत्यन्तासङ्गतः
ದೇವತೈಕಾಮುದ್ದಿಶ್ಯ ಕೃತಾಂ ಸ್ತುತೌ ಸೈವದೇವತಾಸ್ತುತ ಪ್ರಜಾಪತಿಭಿಃ ಕೃತಯಾ ಸ್ತುತ್ಯಾ ತುಷ್ಟಸ್ಯ ಶಿವಸ್ಯ ಪ್ರತಿಕ್ರಿಯಾಮಾಹ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀಶುಕಃ ತದ್ವೀಕ್ಷ್ಯ ವ್ಯಸನಂ ತಾಸಾಂ ಕೃಪಯಾ ಭೃಷಪೀಡಿತಃ ಸರ್ವಭೂತ ಸುಹೃದ್ದೇವಃ ಇದಮಾಹ ಸತೀಂ ಪ್ರಿಯಾಂ ಅಹೋಬತ ಭವಾನ್ಯೇತತ್ ಪ್ರಜಾನಾಂ ಪಶ್ಯ ವೈಶಸಂ ಕ್ಷೀರೋದಮಥನೋದ್ಭೂತಾತ್ ಕಾಲಕೂಟಾದುಪಸ್ಥಿತಂ ಆಸಾಂ ಪ್ರಾಣಪರೀಪ್ಸೂನಾಂ ವಿಧೇಯಮಭಯಂ ಹಿಮೇ ಏತಾವಾನ್ ಹಿ ಪ್ರಭೋರರ್ಥಃ ಯದ್ದೀನ ಪರಿಪಾಲನಂ ಇತಿ. ಅತ್ರ ಏಕಚತ್ವಾರಿಂಶ ಶ್ಲೋಕವ್ಯಾಖ್ಯಾನೆ ಸತ್ಯಧರ್ಮತೀರ್ಥೈಃ ಪದ್ಮಪುರಾಣವಚನತ್ವೇನ ಆಮ್ನಾತಾಃ ದ್ವಾದಶ ಶ್ಲೋಕಾಃ. ಸದಾಶಿವಾತ್ ಪೂರ್ವಂ ವಾಯುನಾ ಹಾಲಾಹಲವಿಷರಾಜಾಶನಂ ತದವಶಿಷ್ಟಬಿಂದುಮಾತ್ರಸ್ಯೈವ ವಿಷಸ್ಯ ಶಿವೇನಾಸ್ವಾದನಂ ತಸ್ಮಾತ್ ಸದಾಶಿವಾತ್ ವಾಯೋರುತ್ತಮತ್ವಂ ಚ ಪ್ರತಿಪಾದಯಂತಿ. ಸರ್ವಮೇತದ್ವಚನಜಾತಂ ಪ್ರಮಾಣಮಿತಿ ವಾಚ್ಯಂ. ಪ್ರಾಚೀನ ಪದ್ಮಪುರಾಣಕೋಶೇಷು ಮಾಧ್ವೈರುದಾಹೃತ ವಚನಾನಾಂ ಅದರ್ಶನೇನ ತದ್ವಚನಾನಾಂ ಪ್ರಕ್ಷಿಪ್ತತ್ವಾತ್ ಏಷಾಂ ವಚನಾನಾಂ ಅಸ್ತಿತ್ವಶಂಕಾಕಲಂಕಿತತ್ವೇನ ನಿಶ್ಚಿತಪ್ರಮಾಣಾಭಾವಾಚ್ಚ. ಇತಿಹಾಸಪುರಾಣವಚನಾನಾಂ ಪ್ರತಿಪಾದ್ಯಮರ್ಥಮಾಚ್ಛಾದ್ಯ ಕಲ್ಪಿತಾರ್ಥಾಃ ಏವ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯೈಃ ತದನುಯಾಯಿಭಿಶ್ಚ ತತಃ. ಏವಂ ದೇವಾದೀನ್ ಅನುಗ್ರಹೀತು ಕಾಮಃ ಭಗವಾನ್ ಚಂದ್ರಶೇಖರಃ ತಂ ಹಾಲಾಹಲಂ ವಿಷರಾಜಂ ಜಘಾಸೇತ್ಯಾಹ ತತಃ ಕರತಲೀಕೃತ್ಯ ವ್ಯಾಪಿಹಾಲಾಹಲಂ ವಿಷಂ ಅಭಕ್ಷಯನ್ ಮಹಾದೇವಃ ಕೃಪಯಾ ಭೂತಭಾವನಃ ಇತಿ. ನತು ಮಧ್ವಾಚಾರ್ಯ ಸತ್ಯಧರ್ಮತೀರ್ಥೋಕ್ತರೀತ್ಯಾ ವಾಯುಭಕ್ಷಣಾವಶಿಷ್ಟಂ ವಿಷರಾಜಂ ಶಿವಃ ಅಪಿಬತ್. ಅತ್ರ ನೈವೈತತ್ತಾತ್ಪರ್ಯಂ ಜಗ್ಧಂ ತದ್ವಿಷಂ ಭೂಷಣತ್ವೇನ ತತ್ಗಲ ಏವ ಸ್ಥಿತಮಿತ್ಯುಕ್ತಂ ತಸ್ಯಾಪಿ ದರ್ಶಯಾಮಾಸ ಸ್ವವೀರ್ಯಂ ಜಲಕಲ್ಮಷಃ ಯಚ್ಚಕಾರ ಗಲೇ ನೀಲಂ ತಚ್ಚ ಸಾಧೋರ್ ವಿಭೂಷಣಂ ಇತಿ. ಭಗವತಃ ಪರಾಕ್ರಮಮುದ್ವೀಕ್ಷ್ಯ ದೇವಾಃ ತುಷ್ಟಾಃ ಬಭೂವುಃ ಇತ್ಯುಕ್ತಂ. ನಿಶಮ್ಯ ಕರ್ಮತಚ್ಛಂಭೋಃ ದೇವದೇವಸ್ಯ ಮೀಢುಷಃ ಪ್ರಜಾದಾಕ್ಷಾಯಣಿ ಬ್ರಹ್ಮ ವೈಕುಂಠಶ್ಚ ಶಶಂಸಿರೇ ಇತಿ. ಭಾಷಣಮಿದಂ ಪ್ರಜಾಪತಿಕೃತಾಯಾಃ ಶಿವಸ್ತುತ್ಯಾಃ ಪಾರಾಯಣೇನ ಸಮಾಪಯಾಮಿ. ಶ್ರೀ ಪ್ರಜಾಪತಯ ಊಚುಃ ದೇವದೇವ ಮಹಾದೇವ ಭೂತಾತ್ಮನ್ ಭೂತಭಾವನ ತ್ರಾಹಿನ ಶರಣಾಪನ್ನಾನ್ ತ್ರೈಲೋಕ್ಯದಹನಾದ್ವಿಷಾತ್ ತ್ವಮೇಕಃ ಸರ್ವಜಗತಃ ಈಶ್ವರೋ ಬಂಧಮೋಕ್ಷಯೋಃ ತಂ ತ್ವಾಮರ್ಚಂತಿ ಕುಶಲಾಃ ಪ್ರಪನ್ನಾರ್ತಿಹರಂ ಗುರುಂ ಗುಣಮಯ್ಯಾಸ್ವಶಕ್ತ್ಯಾಸ್ಯ ಸರ್ಗಸ್ಥಿತ್ಯಪ್ಯಯಾನ್ ವಿಭೋ ಧತ್ಸೇಯದಾಸ್ವದೃಗ್ಭೂಮನ್ ಬ್ರಹ್ಮವಿಷ್ಣುಶಿವಾಭಿಧಾಂ ತ್ವಂ ಬ್ರಹ್ಮ ಪರಮಂ ಗುಹ್ಯಂ ಸದಸದ್ಭಾವಭಾವನಂ ನಾನಾಶಕ್ತಿಭಿರಾಭಾತಃ ತ್ವಮಾತ್ಮಾ ಜಗದೀಶ್ವರಃ ತ್ವಂ ಶಬ್ದಯೋ ನಿರ್ಜಗದಧಿರಾತ್ಮಾ ಪ್ರಾಣೇಂದ್ರಿಯದ್ರವ್ಯಗುಣಸ್ವಭಾವಃ ಕಾಲಃ ಕ್ರತುಃ ಸತ್ಯಮೃತಂ ಚ ಧರ್ಮಃ ತ್ವಯ್ಯಕ್ಷರಂ ಯತ್ರಿವೃದಾಮನಂತಿ ಅಗ್ನಿರ್ಮುಖ